0: On the hour, every hour. Radio marches.
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग, रसिक श्रोत्यांना माझ्या सप्रेम नमस्कार. दुपारच्या या संगीतमय वातावरणात रसिक हो या दुपारी मी तुमचे मनापासून स्वागत करते. तुमची आमचे प्रेमळ साथ असणार आहे 2 वाजेपर्यंत. तर प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित ऐकूया आशिष देसाई व शमिका भिरे यांच्या आवाजातलं हे गाणं. मनात पैल गाठताना सुटे पैल तीरका, धागा सांडताना सांगना सांगना तू मला.

कार्यक्रमाची दुसरी भेट सादर करीत आहोत रसिक हो. महाराष्ट्र शाहीर चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत बहरला हा मधुमासनवा अजय गुगावले व श्रेया घोषाळ यांच्या सुमधुर आवाजात.

खूपच सुंदर अप्रतिम पुनः पुनः ऐकावेसे वाटते तेव्हा रसिक हो श्रेष्ठ गुरु ठाकूर यांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर सादर करीत आहोत लई भारी चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत.

स्वर तरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे अभय जोधपूरकर व आनंदी जोशी यांनी आपल्या मधुर आवाजात व्यक्त केलेले हे पुढील गीत जरा जरा मन खुळावते तर चला या गाण्याचा आनंद घेऊ.

बेधुंदमी बेधुंदतु हे पुढील रोमॅन्टिक गीत सर्व प्रेमी प्रेमिकांसाठी समर्पित करण्यात येत आहे.

दुपारची वेळ आहे, चला हे मधुर गीत ऐकूया. रुपेरी वाळूत मारांचा बनात येना. यावेळी जर तुम्ही परिवारासह आनंदाचे क्षण घालवित असाल तर या पुढील मधुर गीताचा आस्वाद घ्या.

संगीतमय वातावरण चालू आहे. मीडियम वेव 819 किलोहर्ट्झ वरील तेव्हा रसिक हो चला या क्षणी नकास अजीज व समूहाच्या आवाजात ऐकूया हे पुढील गीत.

स्वरतरंग कार्यक्रमाला धुंद करण्यासाठी सादर करीत आहोत वैभव लोंढे यांच्या आवाजातलं हे धमाल गीत खंडेराया झाली माझी देना.

रसिको हो सैराते चित्रपटातले हे शीर्षक गीत तुम्हाला जरूर आवडणार यात संशय नाही. नाईस कंपोजिशन आणि संगीत तर अप्रतिम.

आजचा रविवार तुमच्यासाठी आनंदाचा जावो अशी आमची हार्दिक शुभकामना आहे. पुढील कोळी गीताचा आनंद घ्या. संतोष नायक, प्रज्ञा खांडेकर व सहगायकांच्या आवाजात.

तुमच्या आनंदात भर घालवण्यासाठी संगीत प्रेमी श्रोत्यांनो, कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही वाजवित आहोत दे दनादन चित्रपटातून घेतलेले काही सुंदर प्रेमगीते. याचा आस्वाद घ्या. शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार, शुद्धनु शेट्टी सोबत आपण आहात तर वैद्य मृषेश्वर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। आज जे शुद्धनु रविवार आहे, सर्वांचा आवडता वार, तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोतनो पुढच्या गाण्याऐकण्याआधी सुविचाराचे दोनोळ्या फक्त तुमच्यासाठी. आनंद मोठ्या गोष्टीत नसतो, आनंद मोठ्या गोष्टीत नसतो, तो छोट्या क्षणांना मनापासून जगण्यात असतो. तेव्हा श्रोतनो या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घेऊया.

श्रोतनु या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत सुंदर आहे गाणं, रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात। तेव्हा याचा आस्वाद घेऊया आणि या क्षणी जर तुम्ही जेवत असाल तर पोटभर जेवा, जेवताना पुढच्या गाण्याचा आनंद घ्या।

श्रोतनो, पुढच्या गाळ्याने कार्यक्रमाची सांगता आहोत आहे. आशा करतोय तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.